0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत. चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः, वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. एषः कार्यक्रमः अस्ति संस्कृतं वदामः इति. अहमस्मि चारुहासिनी भावे. इदानीं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम? अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही टून आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे शुक्रवार 4 सप्टेंबर 2026 आणि नेहमीप्रमाणे आजचा सुविचार पाहू. मनात श्रद्धा असेल तर कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आशेचा किरण दिसतो आणि प्रयत्नांची साथ असेल तर स्वप्ने सत्यात उतरतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक्ट कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी 25 अब्ज डॉलर्सला विकत घेतली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली. दिवस होता आजचाच. मार्क स्पीट्स हा एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 7 सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला. प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या 3 उत्कृष्ट चित्रपटांपैकी 1 चित्रपट म्हणून निवड झाली, तीही आजच्याच दिवशी. थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले. वीज युगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो. आता आजचे जन्मदिवस पाहू. आदेश श्रीवास्तव भारतीय गायक गीतकार यांचा जन्म आजचाच. किरण मोरे भारतीय क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. ऋषी कपूर अभिनेते यांचाही जन्म आजच आहे. सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे 15वे मुख्यमंत्री यांचाही जन्म आजचाच. शंकर सारडा साहित्यिक व समीक्षक यांचाही जन्म आजच. रामकिशोर शुक्ला भारतीय वकील यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय यांचाही जन्म आजचाच आहे. श्री चक्रधर स्वामी महानुभव पंतांचे संस्थापक यांचाही जन्म आजच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली विनोदोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात मेष राशीपासून. कामात उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा. वृषभ रास, आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नियोजन केल्यास फायदा होईल. मिथुन रास, संवादातून नवीन संधी निर्माण होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कर्क रास, कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. सिंह रास, कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. नेतृत्वाची संधी मिळेल. कन्या रास, आरोग्याकडे लक्ष द्या. योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गुणगुणी 90.4 FM KL.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केळीवेणू दोन्ही 90.4 FM वरती तुम्ही ट्यूनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळ रास. नवीन ओळखी आणि संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. वृश्चिक रास, निर्णय घेताना घाई करू नका, संयम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. धनु रास, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, प्रवासाचे योग संभवतात. मकर रास, रखडलेली कामे पूर्ण होतील, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुंभ रास, विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे, सर्जनशील विचारांना प्रोत्साहन मिळेल. आणि शेवटची मीन रास, मन प्रसन्न राहील, कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: पहिल्यांदा हुबळी मध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: मनोरमा बाई एक संस्था चालिका, संस्थापकही त्यात. अनेक वर्ष जीवाचं पाणी करून त्यांनी ती संस्था नावा रूपाला आणली होती. हाताखाली माणसंही खूप होती, पण हल्ली का कुणाला ठाऊक. त्यांचं नेहमीचं कामच त्यांना झेपेन असं झालं होतं आणि त्यामुळं एक प्रकारचा मानसिक ताण निर्माण झाला होता. हे काम करणं आता आपल्या आवाक्याबाहेर आहे असं त्यांना वाटू लागलं. परंतु ही जबाबदारी दुसऱ्या कुणावर सहजपणे टाकता येणंही शक्य नव्हतं. याचा परिणाम साहजिकच मनावर आणि शरीरावर झाला. त्यांना विलक्षण थकवा जाणवू लागला होता. रात्री चिंतेमुळे लवकर झोप लागत नसे आणि लागलीच तर 3-4 तासांनी सकाळी लवकर जाग यायची. त्यासाठी झोपेच्या गोळ्या तर त्या घेत होत्याच, पण मनाचा व शरीराचा थकवा वाढतच चालला होता. त्या म्हणाल्या, डॉक्टर, हे काम मी इतके वर्ष करीत आलेली आहे, पण ते करणं मला अशक्य आहे असंही नाही, पण तरीही आता हे ओझ आपण समर्थपणे पेलू शकू की नाही असं मला वाटतं. माझा आत्मविश्वास डळमळू लागलाय आणि त्यामुळं एक प्रकारचा उदासपणा आलाय. इल्म दिलं आणि 15-20 दिवसातच मनोरमाबाईंचा उत्साह वाढला. 2-3 महिन्यात झोपेच्या गोळ्या न घेताही झोप लागू लागली आणि पुन्हा पूर्वीच्याच उत्साहानं त्या आपलं आवडतं काम हाताळू लागल्या. राधिकाबाई वय 38 वर्ष, 5 मुलांची आई, खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं, पण अचानक पती निधनाचा घाला त्यांच्यावर पडला. 5 मुलांना वाढवायचं होतं, तशी सर्वजण 20 वर्षाच्या आतलीच, मिळवतं कोणीच नाही. त्या बी ए झाल्या होत्या. नातेवाईकांकडून थोडीफार मदत मिळवून बीएड करावं आणि नोकरी करावी असं त्यांनी ठरवलं. नोकरी मिळालीही खंबीरपणे त्या परिस्थितीला तोंड देत होत्या. मोठ्या मुलीनेही एक छोटीशी नोकरी करायला सुरुवात केली होती, पण तिचंही लग्नाचं वय झालं होतं. अर्थात काही दिवसांनी मुलाचं शिक्षण होऊन तोही हाताशी येणार होता. पण हल्ली राधिकाबाईंना अगदी उदासपणा आला होता. डोकेदुखी, छातीत जळजळणं, अपचन या तक्रारीही सुरू झाल्या होत्या. कशातही औचित्य वाटेनसं झालं होतं. मनाची खिन्नता वाढतच होती, अर्थात जबाबदारीचं ओझ त्या ओढतच होत्या. पण म्हणाल्या, डॉक्टर, हे सर्व हल्ली झेपेनसं झालंय हो. लोक म्हणतात राधिकाबाईंनी परिस्थितीला न जुमानता मुलांना वर काढलं, पण हल्ली ही जबाबदारी पेलणार नाही असंच काहीतरी वाटत राहतं. कशातच मन लागत नाही, खूप उदास वाटतं, काय करावं समजत नाही, थकल्यासारखं झालंय. इल्मची त्यांना आवश्यकता होती. इल्म ही पुष्पौषधी दिली आणि राधिकाबाई नव्या जोमानं कामाला लागल्या. मध्ये भेटून म्हणाल्या, डॉक्टर, मुलाला नोकरी लागली, त्याचे हे पेढे घ्या, आता मुलीसाठी स्थळ पाहतीये. पहा, तुम्हालाही कधी कधी जरूर पडेल या औषधाची. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KLE वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुभूमी 90.4 FM KLE कणसू. श्रावण महिन्याची भक्तिमय अनुभूती आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा आनंद असा हा सुंदर भक्तिमय सोहळा. गोकुळात नंदाच्या घरी जन्माला आला तो नटखट कान्हा, ज्याच्या बासरीच्या सुरांनी आजही प्रत्येक भक्ताचे मन मंत्रमुग्ध होते. चला तर मग श्रावणाचा हा पवित्र महिना आणि गोकुळाष्टमीचा भक्तिरस अशा ह्या संगमाचा कार्यक्रम आपण आता ऐकणार आहोत. आणि हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करतायत मंगला हेबाळकर, ज्या एक रिटायर्ड टीचर आहेत, त्यांना आपण ऐकतोय. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.
1: हे सौ मंगल हेबाळकर, 8वा क्रॉस भाग्यनगर, माझी शिक्षिका. श्रावण मास सुरू झालेला आहे आणि श्रावण मासापासून मी सुरुवात नुकतीच करत आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, धरणी माता हिरवा शालू परिधान केली बरे, सुगंधी पुष्पाचा गंध पसरला चोहीकडे, हाच सणासुदीचा मास आला बरे, श्रावण मास आला बरे. भारत देश धर्म प्राण देश आहे, भक्तीच्या सुसंग

यातून सुजलाम सुफलाम झालेली पुण्यभूमी आहे. भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोगातून तीर्थक्षेत्रे बनलेली आहेत. विविध प्रांतातील लाखो तीर्थक्षेत्रे भारताचे विराट दर्शन आहे. अनेक संत महात्म्यांनी पारतंत्र्यात स्वाभिमान हरविला होता. त्यावेळी हरवलेल्या समाजाला स्वधर्म स्वदेश प्राप्ती जागरण करण्यासाठी रामायण महाभारत भक्तिपंथाचा पाया रचला. महाकाव्य लिहिली. पायी भारत भ्रमण करून अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. अभंगातून भक्तिमार्ग दाखविला. चार धाम 12 ज्योतिर्लिंगे सप्त सरोवरे सप्त सागर तीर्थे कैलास मानस अमरनाथ अष्टविनायक गंगासागर अशी अनेक तीर्थक्षेत्रे भारत मातेचे अलंकार ठरतात. पुराण वाङ्मयात म्हणजे ज्ञानाचा झरा म्हणण्यापेक्षा महासागर आहे. श्री क्षेत्र गया काशी अयोध्या अशा अनेक तीर्थांचे वर्णन आहे. रामदास स्वामींनी वैभवशाली ऋषी संस्कृतीचे दर्शन घडविले. जाफरवाडी सज्जनगड 11 मारुतीचे स्थाने राष्ट्रभक्ती ज्योत प्रज्वलित केली. राष्ट्रभक्ती राष्ट्रीय एकात्मता यांची सांगड घालणे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करायचे ठरविले. नुकताच श्रावण महिना असल्याने भारत माता जणू हिरवागार शालू प्रदान केली आहे. सर्व सृष्टी पाना फुलांनी नटलेली आहे. दुर्वा शमी आपट्यांचे तर तरु हिरवगार झालेले आहे. पाऊस उन्हाचा लपंडाव चालला असतो. त्यातून नवी इंद्रधनुष्य आपणास पाहावयास मिळते. अशा वेळी नागपंचमी नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन गोकुलाष्टमी गणेशोत्सव सणांची ओळख मनाला होते. गृहस्थाश्रमाला मोठी जबाबदारी कर्तव्ये धर्मपालन परमार्थ गाठू शकतात. घरात सुखशांती नांदायला लागते. स्त्री धर्माबरोबर आपली कर्तव्ये घर सांभाळणे घर सजविणे स्वच्छ ठेवणे देखभाल करणे देवावर विश्वास यासाठी आपण सण साजरे करतो आणि घरातील लहान थोर धार्मिक मोठ्यांवर संस्कारही करीत असतो संस्कार होत असतात. आता प्रथम आपण बघूया मंगळागौर. श्रावण महिन्यातील मंगळागौर पार्वती पूजन 64 पूर्ण पार्वती सालंकृत आहे. पार्वतीने शिवपती लाभावा यासाठी उपास साधना तपास उपास त्याग केला होता. तारकासुरांसारख्या असुराला मारण्यासाठी शिवपुत्राचा जन्म होणे आवश्यक. त्यामुळे देव ही शिवाला पार्वतीशी विवाहबद्ध होण्यास विनंती करतात. कठोर परिश्रमातून हिमवान आणि मेना यांची कन्या पार्वती हिचा विवाह झाला. श्रावणातील मंगळागौर पार्वती देवीची पूजा केली जाते. हजारो बेलपत्री वाहिल्या जातात. सुगंधी फुले केवडा वाहिला जातो. नववधू उत्साहाने भक्तीने शिव पार्वतीची पूजाही करतात. आरती म्हणतात स्तुती करतात वेगवेगळे पदार्थ देवीला नैवेद्य दाखवितात रात्रीचे जागरण करतात. स्त्रिया आनंदाने आपल्या अंगी साठलेली मरगळ बाहेर काढून टाकतात. उत्साहाने देवी पुढे झुम्मा फुगडी सूप फिरवणे लाटणीचा खेळ पिंगा घालणे असे प्रत्येक स्त्रीने उखाणे घेण्याचाही स्पर्धा होते आणि असा हा मंगळागौरचा कार्यक्रम व्यवस्थित धूमतडाक्यात होतो. त्यावरती मी एक कविता लिहिलेली आहे. श्रावण मासी शिवगौर मंगळ दिनी आली माझ्या घरी नऊवारी साडी मोगराचा गजरा अंबाड्यावरी अर्ध चंद्र कोर कपाळी लोचनी काजळ सुरेख किनारी नाकात नथ बाही वाक्या हाती चुडा कमरी मेखला पायात पैंजण छुम छुम करीत तालात वाजवी हो नटुनी थटुनी अल्लट देवी बैसली पूजनी चौरंगी चाफा मोगरा जाई जुई चमेली पुष्पांचा सुगंध पसरला चोहो बाजूनी सुवासी केवडा बोले मीही आलो बर हो भक्ती भावे बेल वाहिला नवो वधू पाची जनिनी साडी चोळी खण नारळ फुलाची वेणी पंच पक्वाने ठेविली सामोरी हो फळे बिजाने फराळ तांबोली ठेवला साऱ्या जनी सख्या पूजेत मग्न झाल्या उत्साह नावर झाला देवीची स्तुती गाऊ लागल्या हो मंगळ आरती घंटा नाद घुमू लागली सख्यानी आनंदाने झिम्मा फुगडी नाच करू लागला टाम टौल टौली टौली कमर लवली लवली हो टाम टौली टौली टौली कमर लवली लवली हो नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावच्या त्या गावच्या आल्या ग सख्या आल्या ग सखा आल्या ग सख्या झिम्मा फुगडी खेळू लागल्या फेर धरून पिंगा घालून नाचू लागल्या पिंगा घालून नाचू लागल्या घाम

कान घालून नाचू लागल्या. उखाने चढा ओढीने घेऊ लागल्या. गौरीला आपल्या नाथांची आठवणी आली. गौरीला आपल्या नाथांची आठवणी आली. जागरण

नागाची पूजा करतात. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या डोहातून श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस पंचमी नाग पूजा म्हणून केला जातो, प्रचारित केला जातो. तसेच कृषी सांस्कृतिक नाग सर्प शेताचे रक्षण करते शेतकऱ्यांना माहित आहे. असा हा नागपंचमीचा सण साजरा करतो. सगळ्या जणी नागपंचमीला झोका घेतात, नागाची पूजा करतात. असा हा नागपंचमीचा सोहळा आहे. त्यासाठी पण मी एक कविता केलेली आहे. नागपंचमी श्रावण मासी शुक्ल पक्ष पंचमी दिनी सण येता सूर्योदयापूर्वी दारो दारी सडा राख सारवन करुनी रांगोळी काढली अंगणी उमरा सजविला पाच रेखांचे पद्म काढले हळद कुंकू वाहिला अलंकृत केला येण्याचे नाग रांगोळीने उमऱ्या खाली काढले वाजत गाजत नाव देव घरी आणिले दुर्वा सुगंधी फुले पत्रीने सजवून पूजा केली लाया लाडू चकली दूध नैवेद्यास त्यास ठेविले अंगणी उत्तुंग वृक्षाला झोपाळी बांधूनी घेतले कितीतरी उंच झोके गाणी म्हणून आनंदी आनंद झाला नागपंचमीचा सण गेला भक्ती रसाने साजरा केला एकची गाणे देवा एकची मागणे देवा रक्षण करीते करण पिकांचे रक्षण करतू पिकांचे वाढू दे धान्य पोत्या पोत्याने निसर्ग रक्षण कर आम्हावरी तू कृपा कर. रक्षाबंधन हिंदूंचा लोकप्रिय सण. भावाच्या मनगटावर एक पवित्र आकर्षक दोर भावांकरून रक्षण करण्याचे प्रतीक भाऊ बहिणीला भेट वस्तू दिली. देव दानवांचा राजा दानवांच्या शक्तीपुढे काही चालत नव्हते. दानवांचा राजा रुत्रासूर याने देवांचा राजा इंद्र यांना युद्धाचे आव्हान केले. इंद्र वज्र घेऊन युद्धाला निघाला. इंद्राला विजय मिळावा म्हणून शचीने विष्णूने दिलेला दोरा इंद्राच्या हातावर बांधला. युद्धात इंद्रांचा विजय मिळाला. पांडवांची पत्नी द्रौपदी हिने करंगळ्या वाहत असलेल्या रक्ताला थांबवण्यासाठी कृष्णाच्या करंगळीला आपल्या साडीचा कोपरा फाडून बांधला. त्यावेळी कृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले. असा हा रक्षाबंधन दिन. तसेच कोळी लोकांचे तरी तुम्हाला माहितच आहे, समुद्राची पूजा करतात. मच्छीमारी करण्यासाठी मासे पकडण्यासाठी समुद्रात या दिवसापासून ते जातात. समुद्रात नारळ सोडतात. नारळी पौर्णिमा म्हणजेच कोळी लोकांचा हा महत्वाचाही सण ठरतो. अंगवर दागिने नऊवारी साडी नाकात नथ बुगडी हातात भरून चुडा दागिने गोट पाटल्या बिलवर पायात पैंजण सुवासिनी समुद्र पूजन करून लहान सुवर्ण नारळ समुद्रात सोडतात आणि आनंदी उत्सव साजरा करतात. त्यावेळी एक मी कविता रचलेली आहे रक्षाबंधन आणि कोळीगीत. प्रथम कविता रक्षाबंधन. राखी पौर्णिमेचा सण. भावाची वाट पाहत बसणारी बहीण भावाच्या मनगटावर राखी नक्षीची बांधावी याचे लागलेले वेध. बाजारातून आणली भावाला शोभेल अशी राखी. पाटावर बसून औक्षण करून मनगटावर शोभती अशी राखी बांधली. भावाने आनंदाने ओवाळणी भेट वस्तूही दिली. नारळी भात मिठाई ताट भरून जेवणही वाढलं. भावाने बहिणीचे कृष्ण द्रौपदी प्रमाणे रक्षण करण्याचे वचनही दिले. असा हा राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा दिन. कोळीगीत. नारळी पौर्णिमेला समंदरात नारळ सोडतात म्हटले जाते. त्यावेळेला गो मुस

सागरी बसू दर्यावरी जाऊ किनारी बसू सागरी पूजन करूनी एकच मागणे मागू सागरी पूजन करूनी एकच मागणे मागू हे महाराजा सुखी ठेव आम्हा गोम तयार झाली नाकात नत हातात बांगड्या गळ्यात माळा सोन्याच्या पायात पैंजण घालूनी नऊवारी कासोटा ठुमक ठुमकत तयार झाली नवरो संग बायलो

तिच्या घोवाला माहेर दाखवा, कुम पूजली जाते हो नवका, तिच्या गोवाला कोकण दाखवा, दोन्ही आनंदी झाली नवका, नारळी पौर्णिमेचा सण झाला हो साजरा। गोकुलाष्टमी, कृष्णाष्टमी, गोकुलाष्टमी, मध्यरात्री मथुरेत झाला गोकुळाचा जन्म, तोही झाला बंदीशाळेत। श्रीकृष्णाचा जन्म झाला, विष्णूचा आठवा अवतार ठरला। देवकी वसुदेवाचा विवाहात आकाशवाणी झाली, त्यात कंसाचा वध करणारा आठवा पुत्र या दोघा दाम्पत्यांना होणारे हे ऐकता।

0: आज कंसाने बंदिवासात ठेवले. सातवा रोहिणीच्या गर्भाशयात हस्तांतरित झाल्याने जिवंत राहिला कृष्ण जन्मला. नंदराजाच्या घरी मध्यरात्री यमुनाच्या पुरातून वसुदेवाने कृष्णाला ठेवून आले. तेथे यशोदा मातेच्या कुशीत कृष्णाचे बालपण झाले. कृष्ण लोणी खाणारा लाडका कान्हा झाला. बाल गोपाळांसहित त्यांनी जीवन घालविले. गवळण मथुरेच्या बाजारी दही दूध लोणी घ्या हो, दही दूध लोणी घ्या म्हणण्याऐवजी गोविंदू घ्या, दामोदर घ्या म्हणू लागल्या. आणि त्या वेड्या झाल्या हो, वेड्या झाल्या. बालपण संपले. वेद भगवानच्या निश्वासातून भगवत गीता प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून सांगितली गेली. मोक्ष आध्यात्मिक ग्रंथ ठरला आपला हा भगवत गीतेचा ग्रंथ. त्यावेळी कृष्णाच्या जन्मावरती मी एक कविता केलेली आहे. देवकी वसुदेव यांच्या पोटी मथुरेच्या बंदी शाळेत कंसाचा काळ आला. कृष्ण जन्म लाग सखे कृष्ण जन्मला. आकाशातून देव लोकांनी फुले उधळली. साऱ्या निसर्गात सुगंध पसरला. नटकट कृष्णा यमुनेच्या डोहातून यशो मातेच्या कुशीत पोहोचला. नंदराजा यशो माता यांचे अंगण सजले. मथुरा वासियांचा लाडका तो कृष्ण झाला. राधेचा प्रियकर झाला. साऱ्या गवळणींचा नटकट कान्हा झाला. महाकठीण संसार हा मोरारे आमचे रक्षण कर. अहंभाव वासना यांचे निर्मूलन कर. मुरलीचे सूर आमच्या कानी सदोदित पडो रे. तुझ्या मुखकमलावरील नीलवर्ण तेजोलयाचे दर्शन दे. वैजंती मालेतील पुष्प सुगंध हुंगण्यास दे. लोण्याचा प्रसाद आमच्या मुखात जाऊ दे. गोपाळ कृष्ण राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण राधा कृष्ण, देवकी नंदन राधे श्याम, देवकी नंदन राधे श्याम, गोपाळ कृष्ण राधा कृष्ण. भाद्रपद मासी मी पोहोचले. येणार वाजत गाजत गणपती बाप्पा. सर्वांची धांदल चालूच झाली. गणपती येऊ बसले दुकानी. कोणी मूर्ती छान लक्ष देऊनी मूर्ती ठरू लागले. घरची स्वच्छता मकर आरास यांची गडबड झाली. वाणांच्या दुकानात पूजेचे साहित्य दिसू लागले. कपड्यांची दुकाने भरली. घाई घाई सुरू झाली. झांज ढोल ताशे लाठ्या काठ्या खेळ यांची प्रॅक्टिस सुरू झाली. बाजारपेठांमध्ये हम चौकात मांडव सजू लागले. मिठाईची दुकाने सजू लागली. लाईट माळा डोळे दिपणारे दिवे दिसू लागले. झगमग झगमग सुरू झाली. गणपतीच्या आगमनाची चाहूल सुरू झाली. मन भावे वाटू लागले. गणपती बाप्पा या लवकर आमच्या दारी, या लवकर आमच्या दारी.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. श्रावणाच्या पवित्र महिन्यात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णाच्या भक्तीचा हा सुंदर आनंद आपण अनुभवला. कान्हाच्या बासरीसारखी मधुरता आपल्या आयुष्यात राहो आणि कृष्णाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुखशांती आणि समाधान नांदो हीच प्रार्थना. मी होते तुमच्यासोबत मनीषा आणि हा होता आजचा विशेष कार्यक्रम. मंगला हेब्बाळकर यांना आपण ऐकलं. त्या एक रिटायर्ड टीचर आहेत. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केलवेणधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसु. गोकुळाष्टमीचा विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे मनीषा तुमच्यासोबत आहे. कृष्णाच्या बासरीचे मधुर सूर, गोकुळातील आनंदाची लहर आणि नंदलालाच्या जन्माची मंगलमय कथा घेऊन आम्ही आलो आहोत तुमच्या भेटीला. तर आजचा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत संगीत कथा गोकुळाष्टमी विशेष. श्रीकृष्णाच्या बाललीला, त्यांच्या खोड्या, भक्ती, प्रेम आणि जीवनाला नवी दिशा देणारे त्यांचे विचार, हे सर्व अनुभवूया सुंदर गीतांच्या आणि कथांच्या माध्यमातून. आणि हा कार्यक्रम आपल्या समोर सादर करतायत लक्ष्मी दीपक पोद्दार, ज्यांना गायन, भजन, कीर्तन याची आवड आहे आणि 2020 पासून कीर्तन सेवा करायला त्यांनी सुरुवात केली आहे. साधारणपणे आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 450 कीर्तनं सादर केली आहेत आणि त्यांना साथ दिली आहे. तबल्यावरती आहेत गजानन कुलकर्णी आणि हार्मोनियमवरती आहेत शशिकांत पावसकर. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू.

या प्रसिद्ध श्लोकाचा अर्थ असा आहे की श्रीकृष्णाने प्रथम देवकीच्या गर्भातून जन्म घेतला, गोपींच्या घरी तो वाढला, त्याने पुतना राक्षसीचा वध केला आणि गोवर्धन पर्वत उचलला, तसेच कंस आणि कौरवांचा नाश केला आणि कुंतीच्या मुलांचे म्हणजेच पांडवांचे रक्षण केले. संपूर्ण भागवत पुराणातील कथा सार रूपामध्ये या श्लोकात सांगितली आहे. एवढ्यानंच आपलं समाधान होणार नाही, कारण अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात. त्यासाठी आपण थोडं विस्तृत स्वरूप जाणून घेऊया. ज्यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले, तेव्हा पृथ्वी ऋषीमुनी गणांसहित अतिशय खिन्न मनाने ब्रह्मदेवांकडे गेली. तिने आपले संकट ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेव पृथ्वीला आणि इतर ऋषीमुनींना घेऊन भगवंताकडे गेले आणि त्यांनी विष्णूंची स्तुती केली.

पृथ्वीच्या आणि पृथ्वीवरील लोकांच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. पृथ्वीवर हाहाकार माजला होता. नराधम असुर हो महावन जप तप भजन कीर्तन प्रवचन काहीही होऊ देत नव्हते. त्यासाठी भगवंतांनी सर्व देवदेवतांची एक बैठक घेतली आणि म्हणाले,

वसुदेवाच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील, त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनीही पृथ्वीवर जन्म घ्यावा. आता मी एकटा कार्य करणार नाही, तर सर्वांनी मिळून संघटनेनं काम करायचं आहे. स्वयंप्रकाशित भगवान शेष सुद्धा भगवंताच्या अगोदर अवतार घेतील. जिने साऱ्याला मोहित केले ती भगवंताची योग माया सुद्धा त्यांच्या आज्ञेने त्यांचे लीला कार्य संपन्न करण्यासाठी अंश रूपाने अवतार घेईल. ब्रह्मदेवांनी पृथ्वीची समजूत घातली आणि सगळे जण आपापल्या धामाला निघून गेले. पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरेवर राज्य करीत होता. त्यावेळी मथुरा ही सर्व यादवांची राजधानी होती.

शूरसेनाचे पुत्र वसुदेव यांचा मथुरेमध्ये देवकी बरोबर विवाह झाला. उग्रसेनाचे बंधू देवक यांची कन्या देवकी होती. देवकी आणि वसुदेव यांना रथावर बसवून उग्रसेनाचा पुत्र कंस आपल्या बहिणीची पाठवणी करत होता. देवकाचे आपल्या कन्येवर प्रेम होते म्हणून तिला सासरी पाठवते वेळी त्याने सोन्याच्या हारांनी अलंकृत असलेले 400 हत्ती, घोडे, रथ आणि सुंदर सुंदर वस्त्र हुंड्याच्या रूपाने दिल्या होत्या. देवकीच्या पाठवणीच्या वेळी वधूवरांचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, मृदुंग, दुंदुभी वाजू लागली होती. त्यावेळी घोड्यांचे लगाम पकडून स्वतः कंस रथाचे सारथ्य करीत होता.

सोहळा बघण्यासाठी राज्यातील सगळी लहान थोर मंडळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभी होती. सगळे जण कंसाचे कौतुक करत होते. किती छान स्वतः सारथ्य करत आहे, आम्हाला पण पुढच्या जन्मी असाच भाऊ मिळो अशी मनोमन प्रार्थना केली. पण यांना काय माहित आहे, त्याच वेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली,

हे ऐकलं मात्र याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. देवकीवर काही प्रेमबिंब नव्हतं बरं का, उगाच लोकांना दाखवण्यासाठी हे सगळं सारथ्य वगैरे करत होता. हे मूर्ख कंसा, तू जिला रथात बसवून मिरवत घेऊन चालला आहेस ना, तिचा आठवा पुत्र तुला मारील. कंस अत्यंत पापी व दुष्ट होता, भोज वंशाला कलंक होता. त्याने आकाशवाणी ऐकताच आपली तलवार उपसली. मुळापासूनच निर्णाम करतो, ही माझी बहीणच सगळ्या विनाशाची कारण आहे, तर तिलाच संपून टाकतो. ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी, असं म्हणून बहिणीची वेणी पकडून तिला रथातून खाली खेचली. तो तिची हत्या करू लागला. त्यावेळी प्रसंगावधान राखून वासुदेव म्हणाले, तू भोज वंशाची कीर्ती वाढवणारा आहेस, अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात. अरे पुरुषासारखा पुरुष तू, असे एका अबला स्त्रीला मारणं, तेही तुझ्या बहिणीला मारणं शोभा देतं का? हे योग्य नाही बरं का. हे ऐकून सुद्धा कंस देवकीला मारण्यासाठी धावला. तेव्हा मात्र वसुदेवांनी सामोपचाराने घेण्याचं ठरवले. वसुदेवांनी न्यायाचे धर्माचे भय दाखवून कंसाला समजावले, परंतु क्रूर राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्याने आपला निश्चय सोडला नाही. सगळं पालथ्या घड्यावर पाणी झालं. शेवटी वसुदेव म्हणाले, या बिचारीला मारून तुला काय मिळणार? हे कंसा, तू किती कीर्तिवान आहेस, शूरवीर आहेस, असे म्हणून कंसाची स्तुती केली. म्हणतात ना, अडला नारायण गाढवाचे पाय धरी. वसुदेव म्हणाले, हे कंसा, आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही, भय तर तिच्या पुत्रापासून आहे. म्हणून तिला झालेले पुत्र मी तुझ्याकडे आणून देईन. आणि असंही एका स्त्रीला मारून कसलं पौरुष दाखवणार आहेस रे? तिला झालेली सगळी अपत्य तुझ्या ताब्यात देईन, मग तर झालं ना. वसुदेव खोटं बोलणार नाही. हे जाणून कंसाने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला. म्हणून त्याने वसुदेव आणि देवकीला बेड्या घालून कैदेत बंदीखान्यात टाकलं. काय त्यांचं नशीब बघा, संसार सुरू होण्यापूर्वीच बंदिवासात राहावं लागलं. पुढे योग्य वेळी देवकीने पहिल्या पुत्राला जन्म दिला. पहिल्या पुत्राचे नाव कीर्तिमान असे होते. वसुदेवानी त्याला मोठ्या कष्टाने काळजावर दगड ठेवून कंसाकडे आणून दिलं.

आपले शब्द खरे केले. म्हटल्याप्रमाणे वसुदेव वागला होता. त्याची अशी एकनिष्ठता पाहून कंस प्रसन्न होऊन हसत म्हणाला, या बालकाला

घेऊन जा. मला याच्यापासून काही भीती नाही, कारण आठव्या मुलाकडून माझा मृत्यू होणार आहे. वसुदेव आनंदाने परत निघाले. इकडे देवर्षी नारद कंसाकडे आले. नारायण नारायण नारायण, आणि त्याला म्हणाले, हे कंसा, गोकुळात राहणारे नंद इत्यादी गोप, त्यांच्या पत्न्या, वसुदेव, सर्व यादव आणि तुझी जे सेवा करीत आहेत ते सगळे देवच आहेत बरं का. या देवांचं काही खरं नसतं बघ. हा, म्हणजे तू आपला सरळ नाकाच्या समोर चालणारा. तुला या देवांचे कुतंत्र माहीत नाही रे. तू आपला सरळ गणित करणारा, 1 2 3 4 असे. असं तू 8 मोजलेस आणि पहिल्याला सोडून दिलंस, पण उलट मोजून बघ, 7 8 7 म्हणजे इकडून मोजले तर हाच आठवा नाही का. देव तुला भ्रमात ठेवून छल कपट करणार नाहीत कशावरून. दैत्यांमुळेच पृथ्वीवरील भार वाढला आहे, म्हणून देव आता तुझ्या वधाची तयारी करत आहेत. बघ बाबा, मी समजावायचा प्रयत्न केला, आता तू तुझं तू काय ते बघून घे. असं सांगून नारद निघून गेले. तुम्ही म्हणाल, असं का केलं नारदांनी? कारण कंसाच्या पापाचा घडा भरला पाहिजे ना. म्हणून कंसाचा निश्चय झाला की हे यादव देव आहेत आणि देवकीच्या गर्भापासून भगवान विष्णूला मारण्यासाठी जन्म घेणार आहे, आणि त्या दोघांना जे पुत्र होत गेले त्यांना विष्णू समजून त्यानं मारून टाकायचं ठरवलं. त्यावेळी भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली, हे देवी कल्याणी, तू गोकुळात जा. तेथे नंदाच्या गोकुळात वसुदेवांची पत्नी रोहिणी राहत आहे. त्यांच्या इतर पत्न्याही कंसाच्या भीतीने गुप्त जागी राहत आहेत. सध्या माझा शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या उदरात नेऊन ठेव. नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईन आणि तू नंदपत्नी यशोदेच्या ठिकाणी जन्म घे. भगवंताची आज्ञा ऐकून योग माया त्यांना प्रदक्षिणा करून पृथ्वीवर आली. भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. जेव्हा योग मायेने देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवला तेव्हा मथुरेतील नागरिक दुःखी अंतःकरणाने देवकीचा गर्भपात झाला असे म्हणू लागले, आणि ही बातमी कंसाला कळली.

आता आठव्याचे डोळ्यामध्ये तेल घालून रक्षण करा अशी कंसाची आज्ञा झाली. त्याच वेळी देवकी गर्भवती झाली. या आठव्या गर्भात देवकीच्या अंतरंगात भगवान विराजमान झाले होते. तिच्या चेहऱ्यावर पवित्र रहस्य होते आणि तिच्या शरीराच्या कांतीने कारागृहामध्ये झगमगाट होत होता. वसुदेवानी देवकीला डोहाळे विचारले तेव्हा देवकी म्हणते, भुजा पिटुनी बोले वचन कंसा समारुनी आपटून मुष्टिक चाणूरांचा प्राण क्षण मात्रे घेईन मी. जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली तेव्हा श्रावण महिना, अष्टमी तिथी, वार बुधवार आणि रोहिणी नक्षत्र होते. आकाशातील सर्व नक्षत्रे, ग्रह, तारे शुभ होते, उच्चेचे होते. त्याच वेळी असुरांचा नाश निश्चित इच्छिणाऱ्या सज्जनांची मन एकदम प्रसन्न झाली. अजन्मा जन्माला येण्याची वेळ आली. स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुबी वाजू लागल्या. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवर्षा करू लागले. पाण्याने भरलेले ढग समुद्राजवळ जाऊन सौम्य गर्जना करू लागले. घन

जनार्दनाच्या अवताराची वेळ मध्यरात्र. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. त्याच वेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला चंद्राचा उदय व्हावा असे प्रगट झाले. वसुदेवाने पाहिले, एक अद्भुत बालक आहे. त्याचे नेत्र कमळाप्रमाणे असून वक्षस्थळावर श्री वत्सल चिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. पाण्यातील मेघाप्रमाणे सुंदर श्यामल शरीराचा मौल्यवान असे अलंकार कुंडले अंगावर आहेत, ज्याच्या कांतीचे तेज सगळीकडे पसरलेले आहे. असा श्री कृष्ण अवतार वसुदेवांचे डोळे आश्चर्याने ते रूप पाहत होते आणि श्री कृष्णाचा अवतार झाला.

वसुदेवाने भगवंताच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन कारागृहाच्या बाहेर निघावे असे ठरवले तेव्हा नंद पत्नी यशोदेपासून जन्मरहित योग माया यशोदेच्या कुशीत प्रकट झाली.

त्याच योग मायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या. त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते. त्यांना मोठ मोठ्या फळ्या, लोखंडाच्या साखळ्या आणि कुलप लावलेली होती. त्यामुळे बाहेर जाणं अतिशय अवघड होतं. परंतु वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाजाजवळ पोहोचले तसे ते सर्व दरवाजे आपोआप उघडले आणि त्यावेळी ढग हळूहळू गर्जना करीत वर्षाव करीत होते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत

0: आणि म्हणून शेष आपल्या फण्यांनी पाऊस आवित भगवंताच्या पाठपाठ चालू लागला. त्या दिवसात यमुनेलाही पाणी वाढले. तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला होता. तिला पण आपल्या पात्रातून जाणाऱ्या भगवंताचे दर्शन पदस्पर्श करून घ्यायचा होता. म्हणून ती उफाळून वर येत होती. वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले तेव्हा भगवंतांनी हे जाणून आपला इवलासा पाय टोपलीच्या बाहेर काढला. आणि काय, स्त्रियांनी भांग आढावा तसा यमुना नदीने भगवंतांना वाट काढून दिली. नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिले की सगळे गोप गोपिका नोकर चाकर गाढ झोपी गेले आहेत. त्यांनी आपल्या मुलाला यशोदेच्या जवळ झोपवले आणि तिथे असलेल्या बालकाला घेऊन ते कारागृहामध्ये परत आले. कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या बाळाला देवकीच्या जवळ झोपवलं आणि पुन्हा आपल्या हातापायात बेड्या अडकवून घेतल्या. कारागृह सुद्धा पहिल्यासारखं बंदिस्त झालं. तिकडे नंद पत्नी यशोदेला मूल झाल्याचं समजलं. परंतु दमल्यामुळे व योग मायेने मोहित झाल्यामुळे ते मूल पुत्र की कन्या हे समजले नाही. आणि ते जाणून घेऊया पुढच्या भागात. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोतेव, कृष्णाच्या मधुर बासरी सारखाच आजच्या संगीत कथा गोकुळाष्टमी विशेष या कार्यक्रमाचा हा सुंदर प्रवास आपण ऐकला. आजचा कार्यक्रम इथंच संपतोय. श्रीकृष्णाची बाललीला आपल्याला आनंद देते तर त्यांचे विचार आपल्याला जीवन जगण्याची नवी प्रेरणा देतात. जिथे प्रेम आहे तिथे कृष्ण आहेत, जिथे भक्ती आहे तिथे कृष्ण आहेत, आणि जिथे चांगुलपणा आहे तिथे कृष्णाचा वास आहे. आपल्या आयुष्यातही कृष्णासारखे आनंद, प्रेम आणि सकारात्मकता सदैव नांदो हीच मनापासून शुभेच्छा. कसा होता आजचा कार्यक्रम ते मला जरूर कळवा. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलं लक्ष्मी पोद्दार यांना आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार होते तबल्यावरती गजानन कुलकर्णी आणि हार्मोनियमवरती होते शशिकांत पावसकर. प्रतिक्रिया कळवण्यासाठी नंबर आहे 9019904904. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणार आहोत, पण आजच्या भागाच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून इन रहा KL1 धोनी 90.4 FM वरती. नमस्कार.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांना

ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्व

0: कभी कभी माँ बनने का सफर होता है थोड़ा लंबा, बट यू आर नॉट अलोन। खेली फर्टिलिटी सेंटर इज विथ यू विथ साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत खेली IVF के साथ। खेली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, खेली डॉक्टर प्रभाकर पोरे हॉस्पिटल एंड MRC बेलगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: पहिल्यांदा हुबळी मध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी। तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा। तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत। रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका। आजच आपले नाव नोंदवा। नोंदणीसाठी संपर्क 9513519666। गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी।

0: जेएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय, KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी, स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी, ओंदिगे रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपी गळिगे एक्सक्लूसिव OPD, 3D लैप्रोस्कोपी हागू हिस्ट्रोस्कोपी, ई एल्ला सेवेगळ जोतेगे नुरित तज्ञ वैद्यर तंड KLE IVF सेंटर बेळगावियल्ली लभ्य. हेच्चिन माहितिगागि संपर्किसि KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी, OPD नंबर 97 शरावती, सेकेंड फ्लोर, KLE डॉक्टर प्रभाकर ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312551530 ಮತ್ತು 08312473777, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आणि आज आपण भेटणार आहोत विनायक कदम यांना. ते एक्सम्बा हॉस्पिटल मध्ये ते कार्यरत आहेत. सर, वेणुधुनी मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, आज आपण जनावरांची काळजी कशी घ्यावी शेतकऱ्यांनी याबद्दल विशेष करून आपण बोलत आहोत. आणि हा आपला चर्चेचा विषय आजचा असणार आहे. तर जनावरं ही प्रत्येकाच्या घरी असतातच, म्हणजे शेतकऱ्यांच्या घरी, काही लोकांच्या घरी नसतातही, पण युजुअली सगळे शेतकरी जनावरं पाळतात. तर ते जे पाळलेलं जनावर असतं त्यांचं, त्यांची काळजी त्यांनी कशा पद्धतीनं घेतली पाहिजे?
1: प्रथम शेती करणारच जनावर पाळल्या जातात जास्ती कमी. आणि जनावर पाहिजे म्हटलं तर त्यांना शेतीला हे खतन पाहिजे होती, हे पाहिजे होती, आणि घराला दूध दुग्ध पाहिजे होते. त्या उद्देशाने त्याने जनावर पाळतात. आणि कमर्शियल माइंड म्हणून आता करत्याला जरा कमी आहेत. आता आहेत, आता जनावर आता आपला केवढं पाहिजे तेवढंच त्याने, एक दोन तीन एकर त्यांची जमीन केवढं राहते नाही तेवढं पाळू शकतात. आणि घरात त्यांच्यात राबणार कोण तर असलं तर असं दुसरे लोकांनी असं लावून मी करतो म्हटलं तर ते होणार नाही. हां, स्वतः आपण एक चार जनावर पाळला ना आपण, ते चार जनावरला पाळ घराचे शेतातलं काय हे येते नाही, चारा वगैरे काय येते ना, ते ज्यांना त्याने हे करू शकतात. तिथं त्यांनी जनताचं औषध बारीक इडूला जनताचं औषध घालत असाव, म्हशीर बी तंत्र घालायला पाहिजे होते त्याने. आणि हिंडी पण त्यात आमच्याकडं हिंडी म्हणलं तर दुकानात बी घालून घेतात, त्याने स्वतः तयार करून घेतल्या त्यात भुसा. आमच्यात मी आमच्या व्हेटरनरी डिपार्टमेंटमध्ये आम्ही जर कॅल्शियम तण देत राहतो आम्ही त्याने, ते बी घालत राहतात. आणि आरोग्यवाय जनावर असला तर नाही ते करेक्ट 3 महिना तो 4 महिन्याला हीटला यायला पाहिजे, हीटला यायला पाहिजे. आणि 100 दिवसाच्या आत ते बी गाप धरलं धरलं पाहिजे म्हटलं तर ते लाभदायक आहे. ते लेट होला नाही ते जरा रिकाप प्रॉब्लेम आहे म्हणून समजून घ्यायला लागते ते. आणि ज्या वरच्यावर त्याने हे फिडिंग आणि चारा खाल्ली म्हणून तसं टाकायचं नाही. ते चारा एकदम टाकला ना एक 2-3 तास तर रेस्ट द्यायलाच पाहिजे त्याला. ते रवत करून ते हे डायजेशन व्हायपर्यंत एक 2-3 टाईम असं ते बी कडवा ते जरा खट केलेला चारा घडला ना ते जरा बरं पडते. आता काय करायला तर इथं लोक असं मशीन आणल्यात एक तर प्रत्येक जगात मशीन आणलं, मशीन ऊस बाजरा वाळलं हे उसाचं मक्याचं सगळं मिक्स करून घालायला येतात. आता हे तर आमच्या एक्सम्बा साईड जास्ती कमी म्हशीचं पॉप्युलेशन जास्त आहे. हे क्रॉसब्रीड घेतं म्हशीचे आणि गीर म्हणून एक पाळायला येतात. आता हे जरा ते अँटीबॉडीज आहेत ना त्याच्यात मारलो ते गीर म्हणून गाय बी पाळायला ते बी चांगलं दुपताल बी चांगलं आहे.
0: म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांच्याकडे जी जनावरं असतात त्याचं त्यांनी म्हणजे त्यांना तर माहिती असतं थोड्याफार प्रमाणामध्ये, पण योग्य ती योग्य व्यक्तीकडून माहिती घेऊन त्यांनी तशा पद्धतीनं जर त्यांचं संगोपन केलं तर त्यांना ते फायद्याचं ठरतं. जसं तुम्ही आता सांगितलं की जे चारा वगैरे घालत असतात ते एकदा घातल्यानंतर जरा 3 तासाचा तरी गॅप किमान ठेवावा, 3-4 तासाचा, जेणेकरून त्यांना रवंथ करायला मिळावं आणि त्यांचं डायजेशन व्यवस्थित व्हावं, अशा प्रकारचं एक शेड्यूल असावं. गीर गाई जसं आपण म्हणतो की जे त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे दूध असेल शेण असेल सगळ्यामध्ये औषधी गुणधर्म असतात, म्हणून जरासं त्याच्याकडं ते पाळण्याच्या पाठीमागं लोक आहेत आता. पण आपल्या इकडच्या वातावरणामध्ये त्या सेट होण्यासारख्या आहेत का?
1: एक एक ते औषधचे गुणधर्म हाय म्हणताना आता सगळेजण एक एक पाळायला येते की चुकीन असं त्याचं गीरचं अँटीबॉडीज पोरास नाही ते पाहिजे आम्हाच्या म्हशी घेता हे गीर गायचं दूध म्हटलं तर लय श्रेष्ठ. आणि गीर गायरचं आता पिकाला तर मारायला बी त्याचं लेगवी शेण हे पिकाला सकट मारायला येतात, अँटीबॉडीज पॅरासिटिक राहतात ना हे रोग रुजनिक येऊ नये म्हणून ते बी आता यूज करायला येतात. तर इकडे एक संभा साईड जरा केलो धरून आपल्या ते पाण्यात पाणी सोडतात ना शेतीला त्याच्यात मध्ये हे मिक्स करून सोडत राहतात. आणि जास्त पाण्याचं वय आमच्याकडे जास्त आहे, फ्लड गड्डी येत राहते जास्त इकडे आमच्या साईड. ते तर जास्ती कमी फॉस्फरस एक डेफिशियन्सी आमच्याकडे जास्त आहे. फॉस्फरस म्हटलं तर जरा ऊसच पिकतात ना त्याच्यामुळे ते इथं आमचा फॉस्फरस एक प्रॉब्लेम आहे. त्याने वरच्यावर त्याने हे घालत जायला पाहिजे त्याने कॅल्शियमचं प्रॉब्लेम कॅल्शियम. आणि आमच्या दवाखान्याकडनं बी हे ट्रीटमेंट घेऊन जात राहतात. आमच्या दवाखान्याकडनं आम्ही मोफतनं पावडर मिनरल्स जनताचं औषध सगळं देत राहतो.
0: म्हणजे डॉक्टरांकडून त्यांची योग्य प्रकारे चेकअप करून घेतलं पाहिजे आणि मार्गदर्शनही घेतलं पाहिजे. जसं आपण म्हणजे आपलं माणसं जे असतात ती कसं आपलं फुल बॉडी चेकअप एक वर्षातून एकदा तरी किमान करतात किंवा करावं त्यांनी, तसं जनावरांचंही काही असतं का?
1: येतात त्याने, येत राहतात, दूध दिलं नाही आमच्याकडे येतच राहतात त्यांनी. का दूध द्याल नाही? आम्ही चेकिंग करत आहोत काय आहे तर. आता आता तिच्या अंगा जर कॅल्शियम आली, तू फीडिंग चांगलं कराल नाहीस बाबा, तुला कॅल्शियम घालायला पाहिजे, आमच्यातनं घेऊन जावा. वरच्यावरच्या ऊसच्या रेतानं जास्त घालत राहतात, जनताच औषध मात्र घालायला पाहिजे, 4 महिन्यात एकदम घालायलाच पाहिजे. आणि आरोग्यवाय जनावर असते ना, एक वर्ष ते 2 वर्षाच्या आत गाप धरायलाच पाहिजे ते. आणि इल्यानंतर 1-7 ते 8 महिन्यात तरी ते दूध द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते गर्भधारण धरलं तर बी 1-7-5-6 महिन्यात ते दूध द्यायला पाहिजे म्हटलं तर ते चांगलं, ते सिस्टम ते चांगलं आहे. आणि आता 3 महिन्या इल्या राहते, त्याला दूध देत राहते, कुठं तर गर्भधारणा झाला दूधच बंद केलं तर ते जरा रहताला जरा नुकसान होत राहतं. तसली बघून त्याने जनावरांचं हरियाणा साईडनं अंतर त्यात आमच्याकडं, हरियाणा साईडनं आणतात ते. आता 3 वर्षांमध्ये ते गाबणी धरल्या राहतात ते, हरियाणा तेवढं छान त्याने रेडीमेड आणायला ते ह्याने बी पाळायला येतात, आम्ही बी प्रोत्साहन करावं त्याला, येऊन चक्कर घेऊन जात राहतात 2 वर्षाला असं असं काय तर जनताचं औषध तर घेऊनच जातात, कायम कंटिन्यू घेऊन जातात त्यात. आणि 2 महिन्यांमध्ये ते हीट लागलं नाही काय आलं नाही, जरा गर्भ तपासून बघून आम्ही त्याला ट्रीटमेंट देत आहोत ते म्हटलं तर 3 वर्षाच्या आत ते बी काम धरावं शकत मी प्रयत्न करायला होता.
0: म्हणजे जसं आपण माणसं जाऊन हेल्थ चेकअप करून घेत असतो थोड्या थोड्या दिवसांनी, तसं जनावरांची आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांनाही डॉक्टरांकडे त्यांना काही त्रास होत असेल तर गेलं पाहिजे. जनावरांच्या मध्ये असं आपल्याला कोणकोणते रोग पाहायला मिळतात, म्हणजे कोणते रोग त्यांना होऊ शकतात आणि कशामुळं?
1: आता हे आता फुट अँड माउथ म्हणून एक डिसीज येत राहते आमच्याकडे, ते आता या आम्ही टीम वर्क करून आम्ही लस हे वॅक्सिनेशन केलेलं आहे, वर्षातनं 2 वेळा ते करत होतो. आणि एच एस म्हणून येत राहते ती, हे पावसाळ्यामध्ये येत राहते ती, त्या टाइमी आम्ही वॅक्सिन करत राहतो. कुठं तर असं आता क्लायमेट कंडिशनमुळे काय तर असं ट्रीटमेंट, आता कोल्ड क्लायमेटमध्ये जर काय तर असं थंडी ताप असं येतं, उन्हाळ्यात बी थंड ताप होता, आता येत राहते ती असं जरा असल्याला आम्ही ट्रीटमेंट देत राहतो, त्याला उपचार करतात, राईत येऊन भेटत राहतात, स्वतः दवाखान्याला बी घेऊन येत राहतात, आम्ही तिथं जाऊन ट्रीटमेंट बी करत आहोत. पॅरेंट हे म्हटलं फुट अँड माउथमधले हे वर्ष आमच्यात काय आउटब्रेक नाही, अजिबात नाही, वॅक्सिनेशन केलेलं आहे, आउटब्रेक नाही. 1-2 वर्ष पाठीमागे जरा जास्त होतं लाळीचं, लाळीबद्दल वॅक्सिनेशन करतो जरा हे होलं तर काय नाही, आता सध्याचं ओके आहे, पुढं आता आणि काय सांगायला येत नाही. त्याला आता बघा चारा सोडला ना, कॅल्शियम प्रॉब्लेम म्हणलं बी चारा सोडत राहतात, जरा जरा जरा सारा खात जमे बारीक होत राहतात. पण असं पहिला आम्ही बोलतो ह्याला कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे, तुम्ही हिंडी ह्याचं मिश्रण जर घालत राहा, जर आमच्यात बी कॅल्शियम घेऊन जात राहा, कमी पडलं तर आणि या आणि घेऊन जात राहा, खरं तुम्ही फीडिंग मात्र करेक्ट करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आणि काय तर क्लायमेट कंडिशन कुठं तर एक जरा असं कोल्ड वातावरणमध्ये ताप येऊ शकतात, ताप आला तर बी त्यांना असं त्यावेळी मी ट्रीटमेंट करून देत, एकदम वार पडत राहत नाही ती, ते काय विकनेस म्हणून असं येत आहे ती वार पडत नाही, तुम्ही काय नाही वार पडत, गर्भ धरल्यापर्यंत 7-8 महिन्यापासून तुम्ही त्याला हे घालत पाहिजे, फीडिंग गिडिंग म्हणतात, दूध देत नाही म्हटलं तर हिंडी हे म्हणतात ना भरडा भरडा गिर घालतालाच सोडून देतात, केव्हा आता जवळ येते तेव्हा घालायला चालू, तसं करायचं नाही, 7-8 महिन्यापासून चालूच पाहिजे स्वतः म्हटलं तर ते येऊपर्यंत, म्हणतात तर त्याला स्ट्रेंथ बरं ती वार बी पडते हे होती.

0: वार पडलं नसत तर त्यांना स्त्री आणि नुकसान होत राहते का? एक दोन रोज वार पडलं नसतं तर ते काय की रोग आहे समजून घ्यायला पाहिजे, काय अंगात त्याची इम्युनिटी हे राहत नाही, थोडं ताकद राहत नाही.
1: मग समजा की एखाद्या असं म्हशीला म्हणजे दूध देत असते ती व्यवस्थित चांगल्या प्रकारे, समजा की फॉर एक्झाम्पल सकाळी एक दीड दोन लिटर देते, संध्याकाळी एक दीड दोन लिटर देते, आणि काही दिवसांनी अचानक ती दूध द्यायचं बंद करते, असंही होतं बऱ्याच जणा, तर याची काय कारण असू शकतात की ज्यामुळं असं होतं?
0: ताप आले म्हटलं तर हे एक एकदम फीडिंग मध्ये आमचे गवत घेत आमच्याकडे घालतात, गारठामध्ये राहते ते इबनी इबनी म्हणतात, मंज मत पडल्यावर ते तसली गारठ तर बी एकदम त्यांना एक एकदम ताप येत राहते, ती ताप येत राहते, ती एकदम ताप आलं नाही दुधावर परिणाम पडणारच, स्ट्रेथ अंगाला जरा हेच पडतं त्याला, तापमुळे जरा दूध आटणार असो ते एक दोन रोज त्यांनी पहिल्या स्टेजला या झालं तर आणि जरा हे पाहिजे की इम्युनिटी यायला पाहिजे, तर या प्रमाणे तसं होणार असतं. कव्हर होते त्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याने स्वतः आयुर्वेदिक मी करतो म्हटलं तर बी जर लॉसच होणार ते मला आयुर्वेदिक म्हटलं करून बघतात ते बी कमी न होत राहते ते एक एक वेळे असं अंगावर सोड काय होते सोड म्हणा सोडवलं.
1: म्हणजे कसं होतं की जनावरांचं एकदम असं अचानक आपल्याला लक्षात येत नाही की नेमकं काय होतंय त्यांना आणि काय त्रास होतोय हे आपल्याला समजू शकत नाही इमिडिएटली, त्यामुळं आपण ते ऑब्झर्व करत राहायला पाहिजे.
0: आणि त्याचं गोटा एक वेगळा राहते, हे घरा गावात राहतात तसं राहत नाही, तसं चारा खाली का नाही, चारा पुढं पडल्यामुळे हे चारा खाल नाही म्हणून त्याने दाखवायला पाहिजे का चारा खाल नाही, डॉक्टरचा जरा सल्ला घ्यायलाच पाहिजे, येऊन चेकअप करायलाच पाहिजे, म्हणतात जर ते चारा का खाल्ला नाही काय होली हे सगळं समजते, त्याचा दूध दिलं नाही त्या रोजी काय ह्याचा प्रॉब्लेम आहे, सब डॉक्टरचा सब सल्ला घेतला तर होतं.
1: आता तुम्ही जिथं वर्किंग आहे तिथल्या आसपासच्या भागामध्ये कुठल्या कुठल्या जातीच्या म्हशी तुम्ही बघितल्यात किंवा गाई?
0: आमच्या तर याच्या पण आहेत कमी आहेत, जर्सी बी गाय तर नाहीत, जर्सी आणि मुर्रा तर जास्त आहेत आणि गीर म्हणून पाळल्यात, एक एकट्या गोटा केल्यात मुर्रा गोटा म्हणून केल्यात आणि जास्ती करून लोकॅलिटी जनावर लोकल कर्नाळ म्हणून येतात, ते एक दूध चार पाच लिटर दूध देतात सकाळी संध्याकाळी पाच लिटर, एक दहा लिटर दूध दिलं तर म्हशीचा लाभ बघा, एक दोन लिटर दोन लिटर म्हटलं तर काय नाही, आणि फीडिंग बी महाग उलेला आहे, तर फीडिंग बी लई महाग आहे, एक अकरा रुपये बारा रुपयाला के जी होते, ते येऊन घालून त्याचं दूध एक दोन लिटर म्हटलं तर विकत घेताल बरं म्हणून, तर असलं होणं येत राहत्या तर दहा लिटर तर दूध द्याल पाहिजे पैसे, तर त्याचं तक त्याने फीडिंग म्हणून सारा थोडे पेंडे हेच घालायलाच पाहिजे म्हणतात, तर ते लाभदायक आपण खाऊन आणि विकू शकून त्याचा हे करू बी शकतात, एकटे जनावरमुळं चांगलं बी फुल्या जातं एक एकदम नुकसान बी फुल्यालं आहे. आता आमच्या ते मी बघितल्याप्रमाणे एक गाई मोडकं शिंगाचं गाय आलं होतो एचएफ गाय, त्याला 10,000 घेतला होता तसलं का घेतला असं म्हणलो तर बी आम्ही त्याला ट्रीटमेंट करून ते हे करून गेलो, त्याच्यानंतर एक 5 गाय विकला त्याने 50-60,000 5 गाय विकला आणि हैत आहे अजून बी आहे त्याचं फीडिंग बी आहे ते म्हणतात तर त्याला लाभ होले त्याच्यानं म्हणे 5 लाख रुपये तर मी इन्कम घेतलो बा म्हणून भावना आली त्याला.
1: ठीक आहे सर, वेणू धोनीसोबत बोललात तुम्ही त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू.
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company, on Sunday, 18th of October 2026. This workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 9513519666. Geekona Success Strategy.
3: ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ. ಭವಿಷ್ಯದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ನಾಯಕರಾಗಲು ನಮ್ಮ ಸಂಯೋಜಿತ ಬಿಪಿಎಚ್ ಮತ್ತು ಎಂಪಿಎಚ್ 5 ವರ್ಷಗಳ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಇಂದೇ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಸೈನ್ಸ್, ಕಾಮರ್ಸ್ ಅಥವಾ ಆರ್ಟ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಪಿಯುಸಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಿಗೆ ಲ್ಯಾಟ್ರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ 2ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶವಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಯಾವುದೇ ಪದವಿ ಮುಗಿಸಿದವರು 2 ವರ್ಷಗಳ ಎಂಪಿಎಚ್ ಕೋರ್ಸ್ಗೆ ನೇರವಾಗಿ ಸೇರಬಹುದು. ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್, ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮತ್ತು ಅತ್ಯುತ್ತಮ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪರಿಣಿತ ಬೋಧಕರಿಂದ ನೇರ ತರಬೇತಿ ಮತ್ತು ಸಮುದಾಯ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆ. ಕಾಹೇರ್ ಹೆಲ್ತ್ ಡೆಮೋಗ್ರಾಫಿಕ್ ಸರ್ವೆಲೆನ್ಸ್ ಸೈಟ್ HDSS ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಅನುಭವ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಭಾಗಿತ್ವ: ಅಮೆರಿಕದ ಥಾಮಸ್ ಜೆಫರ್ಸನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ USA, ಯುಮಿಯಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ PHFI, ಕ್ಯಾಂಪಲ್ ಸೌತ್ ಏಷ್ಯಾ ಮುಂತಾದ ಜಾಗತಿಕ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಒಡಂಬಿಕೆ, NIH, ICMR ಮತ್ತು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದ UNSW ನಂತಹ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಪಡೆದ ಸಂಶೋಧನಾ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಅವಕಾಶ. ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು: ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಪಾರ ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು ಲಭ್ಯ. ಇಂದೇ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು kaher.edu.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ವಿಳಾಸ: ಕಾಹೇರ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312444444, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಸಂಖ್ಯೆ 4327.

0: केली सोसाइटीज डॉक्टर प्रभाकर कोरे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल क्योर फॉर ऑल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लम्स एक्सपीरियंस डॉक्टर्स एंड अल्ट्रा मॉडर्न फैसिलिटीज के साथ केली सोसाइटीज डॉक्टर प्रभाकर कोरे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर नेहरू नगर बेलागावी कॉल 08312473777
1: ಕೇಲಿ ವೇಣುಧ್ವನಿಯ ಮೆಲ್ಲುಸಿರೆ ಸವಿಗಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಂದಿನ ಗೀತೆ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜಕುಮಾರ್ ಕಾಂಚನ ಅಭಿನಯದ ಶಂಕರ್ ಗುರು ಚಿತ್ರದ ಗೀತೆ ಇದು. ಚಲುವೆಯ ನೋಟ ಚಂದ, ಒಲುಮೆಯ ಮಾತು ಚೆನ್ನ.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात

0: सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 खाटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.